पुरेसोच अनुसाम्राज्य पंग बरे आशित मरे. बुशेर यासतू राजागोनू राज्य अभिशेक तोक हजंगी मोने कामरू किलो हाचित्तोच मरे. बायसेई परंपरो मुताबीक राजो तिलक जंग मोने प्रोदो किलो ऐतिहासिक जागो हाचित्तोच. तेस्तंग दोपंग राजा मामोनेच तोच मरे. युमसी दोक राजधानी पंग जंग मोनेच सरान फिशीत. उश्कोथानू जंगचू संबंध ख्यांता पांडवो रंग दोक रिंगो मदे. अक्यात वासुबे रंग पांडवो जंग तोशिस्तोच. मोनेचू दोक ख्यांता प्रो वाली वारक्यूची ताईम्बच मदे. हजे चालिंबच बाई आणि श्री श्री नारायणजू मुकुटता माधुआ. बाईसेई तिशखुनजू ख्यांता गुबिंगूजू मदे प्रो राग रंग शिंगीस तोक लानलान वाली शारी तोश मदे. मोने बदेरंगसी वाली शारी रांगोन देन पोम ताईम्बस हुन कॅलमंगू हुन बोटा नुजू जांगालो रंग सिओ बगीचा नु माजो वाली शारी ताईम्बस मदे. टांगोच रेगे हुन युनो बदेरंग हजे चालिंबस बाई हमना किशा यात्रो ब्योता मानिया. ज्योतिष कुनगो मानिक आणि श्री श्री बद्रीनारायण जू दर्शन लालनान जू यात्रा दी पूरा हाचीत. मोने आणि नुन जंग सांतो नेरंग भगवान बुजू वाली शारे लागंगली तोश मदे. तिवार वारो हुन सांतो वाली शारे पारंपरिक गीथंगो हुन लानोय नीच मदे. दो कायंग थ शोन्स गोफनाली शेच मदे. किशो किनोरिंगचू जू मोने देशंग तांगमा हजे चालिम बस बई जंग किशो किनोरिंगचू इतिहास चेशित्ता माधुवारिंगो. दंगसी मोनेचू कामना पंग पुरा लांचे किशानू इच्छा पंग पुरा लांचे आसंगचे देवीची तोश मदे. हुन किशानू हुन टुकपा वॅलीचू दोक चै हुन देशानू आणि आसंगचे देवीची रक्षा लांच मदे. आय किशानू हुन इच्छा पंगली पुरा लांच. दोगबाई से पछता सांजा बातंग किशा हस्तोक पाते शिशे सांदा हुन गोपनाली शते रंचिच बाई से जुगी थंग.